किसिंसंग आसामनि सुनाय रुपाय मंगय कायसा वाइल्ड लाइफ सेंचुरी दङ जरा कायसाओ आरो गोबांबा मायुं बदल नुकजाकपानि फिया दरुक दरुके आरोनि बलंनो लुखरक दखल खालाय नामाबाय आरोनि सिमि मायुंगक हारसालो थांना नांखा बिसिथाम सखां पुइला दखल खालाय तंनाय रखनो नरै जागा नाहार जाखा तै ताबु आरो कायसा वानामा सिंसा चासामुं नुकजाखा मायुं बदल रग ताय वायसा आरो किफिल फाइफिका जे आमसायो जरा कायसावो बरफनि थांलाय सुनि थाय तंमानि ताबा आरो तेवायसा मायुं बदल रग हिमलाय तंमानि नुकजाखा किसिंसं आसामनु ते कायसा बेलाय नायथतक साक्तान मुंखा अक साक्तान मुंखा कायसा चिकुनसा लांमा गोनां यं पिकनि हकनो मोथांजाकमानि जरा कायसाबो कामावै थांनाय लामा तंमानि आ जराबो बेबागै मागद पिकनि हक बायखे कायसा कन्जार्भेसन प्रग्राम जेंजाखा तै बरकनो बलंगय फेगुइ रोजाखा बरकनि तंथायनि बागै जाबारा बारिबो खालायजाखा दिनि अ तांबोतांनि बिसिंतै ताबो पिकनि हक बाङै सारा चुकुनि गोबां ओंखा किसिंसं हाबर बायसिनि गोदाल मुंबो मोथांगै नारकना सिमिया वासेवसु जेफुरु जों हाबानि नायकानि खालायो आ हाबारनो सिनि लांमानि लगिसं ओङै थांगो पश्चिमबंगनि किसासुक बुखुकसं अबनतै कायसा खाफा साजाखनाय फुनुंमारि खालाय फुनुका झारखण्डनि बोरि रखे मंग्रबनि बलं सोनामै दङ बरगनि बिसिं गोबांखौ बोरि रखनि बोसायसं मोसाबाय चपरजागै लांमा आरिखा बोसायनो गमामानि या गल' बरग सुन्दर बन लांमन मोथांगै तन्नानि लामरतुगै मानखा बरगनि कायजाक मंग्रब ताबु कामिनि नाय मोथां ओङै बासाखा तै अबरि रग फांसाराखाय रां फैसाबो आजि तंखा किसिंसं फायदिजों तंखरनो मोथांमानि बिसिंतै हाबानोबो मोथांगै नारग्लायानो तै दाल बिदालनो मोथांगै नारग्लायानो अमहाय जुदा जुदा चायतुमुं थिनां आसायसंनि बागैसिनि खालायथाय आनि खाफांनि हाक्तुनि लुकरग सालकिसा सोखां हाक्तुनि रासै रासै सिख्ला सिख्लि रग फेंकनाय मानैनो केबेंगै बेलाय नांखमानि सोमाय तांलायखा सिख्ला रग बायथंथ्र फेंकनाय मानैबाय हाक्सालै तंनाय सोमाय तांखा तै अ ककनो गुबुननि थानि तुनसाय रोनानि बागैबो याफिरि रमखा अ तां बोतां जतनो ओंखा नेसा मुग थैयोबा अभियान तां बोतांनि बिसिंते अ तां बोतां सारा हाथीबा रमै चलिनाय आरो माइ भारतनि भलन्टियार रगबो गोदालजाग दङ एनएसएस बाय गोदालजाग चिनि सिखला रगबो आरो दङ स्कुल कलेज इउनिभार्सिटिओ अबबाय गोदालजाग तै गोबांमा हदानि मथारग तै स्पिरिचुवेल बाय गोदालजाग बदल रगबो अतां गोदाल बाय गोरोंजाग दङ साना थांखे थांनाय साल किसा सोखनि बिसिंगनो हाक्टर गोनाङै साय साय सोमाय तांमुं पान्दा तै सिसारमुं तांबोतां संसा जाखा किसिंसं अ तांबोतांनि बिसिंग' आनि कायसा बेलाय जाजाखमानि ओंखा अबंखा फेंकजांनाय मानैबाय सालै तंमानि ककटन सिनि सिख्ला सालायसं अ ककटमानो बरकनि बायथांनि ककबाय तै बायथांनि लामतै आवाय दङ आं मनकि बातो सिनि सिख्ला किसिंसंनो बरकनि क्रिएटिभिटि बायखे अ आयुमुंगो मानजाखनानि बागै सामानि तै आं बेलाय खातुंगो साय साय सिख्ला रग आनि कबुमुंनो नारगबायख्या माइ भारतो बसंनि रोसाबमुं सल'गान सैमुं लामफ्रा थुन्नु खाय जुदा जुदा बाथायमुंबो संसा जाखा अबहायखेनो ससियेल मिडियानि बिसिंतै सिख्ला रग हेसटेग नेसामुग युबा बायखे बायथांनि क्रिएटिभिटि कन्टेन्टो सेयार खालायलाय दङ साना थांखे ककटुमाबो सिख्ला रगनिनो आवायनायबो सिख्ला रगनो तै आबनो सोखाङै तोलांनाय फानबो सिख्ला रगनिनो फायनाय साल रगो